मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देहो दर

हर सिमर एक अंकार साचा सब जगत जिन पाया पौन पानी अगन बादे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो।

कर जाते। हर आपे खेले आपे देखे, हर आपे रचन रचाया, जन नानक गुरमुख जो नर खेले, सो जिन बाजी कर आया।

तो जन मुक्ता राम भजन चित लावे सारंग महला नावा मन कर कभू ना हर गुण गायो।

सो ऐसा राजा श्री नरहरि जाचे कर कुलाल ब्रह्मा चतुर्मुख दावणा जिन विश्व संसार राचीले जाचे कर ईश्वर बावला जगत गुरु तत्सारखा ज्ञान पाखीले पाप पुण्य जाचे दांगिया।

ब्रज व्यास पढ़ाया, तिनका जग अठारह काए, कीर्तना चले चलाया, गणत न गनी हुकम पछाना, बोली पाए सुवाए, जो किस वरतै तुरे सवाही, सब तेरी वडियाई, गुरमुख अलिपत लेप कदे न लागे, सदा रहे शरणाई, मनमुख मुगद आगे चेते नाही, दुख लागे पछताई।

ऐसा नाम निरंजन होए, जे को मन जाने मन कोय, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोह दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जे को कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रख्या जिन सूत, जे को बुझै हुए सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परै होर होर, तिस ते पार तले

विचारा तू घट घटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

कर क्रिया खत कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भाव है मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जेवड अवर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निश्चल करता सोई तुद आपे भावे सोई वरतै जी तू आपे करह सो होई तुद आपे श्रेष्ठ सब उपाई जी तुद आपे सिरज सब गोई जन ना

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रि भवन कर आकार गुरमुख चानण जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।

मान अपमान मंदी सो सेवक नाही, तात समदर्शी संत हो कोई कोट मंदाही, कहन कहावन एहु कीर्त करला, कथन कहन ते